साहे सब सैनो किरपाल संभाले साहे साहे बिरथा कोई न जाए जे आवे तुद आहे सलोक।